0: बहुतोषवी. श्रोते हो, ज्या क्षणाची आपण वर्षभर अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो, तो गणाधीश, विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आज आपल्या घराघरात सर्वांच्या मनामनात विराजमान झाला आहे. ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत आणि आसमंतात दुमदुमणारा एकच जय घोष, गणपती बाप्पा मोरया.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रोते हो, भारतीय परंपरेनुसार कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी अग्रपूजेचा पहिला मान ज्याला लाभला आहे अशा त्या सुखकर्त्या दुखहर्त्या श्री गणेशाच्या पूजनानेच सर्व मंगल कार्याची सुरुवात होते. मग तो विवाह सोहळा असो, गृहप्रवेश असो किंवा व्यवसायाची सुरुवात असो, भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या या पावन पर्वावर बाप्पाचं पाऊल घरात पडताच अवघे वातावरण अगदी भक्तिमय आणि मंगलमय होऊन जातं.

0: वा, प्रथम तुला वंदितो या गाण्याचे स्वर कानावर पडताच मन अधिकच प्रसन्न झालं बघ सीमा. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशोत्सव सुरू होतो. गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंतचे हे 10 दिवस केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अवघा भारत देश एका अनोख्या भक्तिरसात आणि जल्लोषात न्हाऊन निघतो.
1: गणपती बाप्पा मोरया या एकाच जल्लोषात जी ऊर्जा, जो भक्तिभाव आणि जी आत्मीयता आहे ती जगातील कुठल्याही शब्दात नाही. पण सोनाली, या भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेलं असताना कधी असा विचार मनात आलाय का ग की आपल्या लाडक्या उत्सवानं काळाच्या ओघात किती सुंदर वळणं घेतली आहेत? घरच्या 4 भिंतीत रिद्धी सिद्धीसह पूजा अर्चनेत रंगणारा हा आपला घरगुती गणपती उत्सव ते आज जगभरातील लाखो डोळ्यांचं पारणं फेडणारा भव्य सार्वजनिक गणेशोत्सव, हा प्रवास केवळ कालखंडाचा नाही तर आपल्या संस्कृतींचा, विचारांचा आणि समाज मनांचा एक अद्भुत प्रवास आहे.
0: नक्कीच सीमा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि नंतर पेशवाईत गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जायचा, पण तो प्रामुख्यानं राजे रजवाडे आणि घराघरापुरताच मर्यादित होता. पुढे 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाला घराच्या चौकटीतून बाहेर आणून सार्वजनिक स्वरूप दिलं. त्या काळात म्हणजे ब्रिटिशांच्या काळात भारतीयांना एकत्र येण्यावर, सभा घेण्यावर बंदी होती. राष्ट्रजागृती, सामाजिक ऐक्य आणि स्वातंत्र्याची भावना रुजवण्यासाठी गणेशोत्सवासारख्या धार्मिक व्यासपीठांचा उपयोग टिळकांनी अत्यंत चतुराईनं केला. गणेशोत्सव हा केवळ एक सण नाही तर राष्ट्रजागृती आणि सामाजिक ऐक्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी व्यासपीठ ठरलं. म्हणजे एक प्रकारे भक्तीच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीची बीज रोवली गेली. लोक एकत्र आले, विचार विनिमय सुरू झाला, व्याख्यानं, मेळे आणि नाटकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन होऊ लागलं. स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड मिळाली. रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, नेत्रदान जागृती आणि पूरग्रस्तांना मदत अशा अनेक सामाजिक उपक्रमांची केंद्र ही गणेशोत्सव मंडळ ठरली.

0: वा, काय ती ढोल ताशाची ऊर्जा आणि बाप्पाप्रती असणारा भाव. सोनाली, जसा काळ बदलला तशा साजरा करण्याच्या पद्धतीही बदलल्या. पूर्वी घरगुती गणपती आणि सार्वजनिक गणपती यातलं अंतर स्पष्ट दिसायचं. आता मात्र घरगुती उत्सवात सुद्धा थीम बेस सजावट आणि पर्यावरणपूरक संकल्पना दिसून येतात.
1: आणि सार्वजनिक मंडळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर भव्य देखावे, प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती, डिजिटल रोषणाई आणि सोशल मीडियाचा वापर. आज जगभरात कुठेही बसून माणूस पुण्या मुंबईतल्या गणपतीचं थेट दर्शन घेऊ शकतो.
0: हो, किती हा बदल. पण या नाण्याच्या दुसऱ्या बाजूचाही आपण विचार करायला हवा बघ. आधुनिकतेच्या आणि भव्यतेच्या स्पर्धेत कुठेतरी मूळ भक्तिभाव, शांतता आणि सामाजिक भान मागे पडते की काय, असा प्रश्न अनेकदा मनात येतो बघ.
1: तू खूप महत्वाचा मुद्दा मांडला सीमा. पूर्वी ढोल ताशांचा, भजनाचा आणि आरतीचा नाद असायचा, आता डीजेचा कर्णकर्कश आवाज, अवाढव्य खर्च या गोष्टीमुळे उत्सवाचा मूळ उद्देश कुठेतरी बाजूला राहतोय का काय असं वाटायला लागलंय.
0: अगदी खरे सोनाली. शिवाय प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर, तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारं जल प्रदूषण ही पण आजच्या काळातील गंभीर समस्या बनलेली आहे.
1: पण सीमा, यात दिलासादायक बाब ही आहे की आधुनिकतेच्या या युगातही अनेक तरुण तरुणी ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृतीशी जोडलेले दिसत आहेत. आता नवीन पिढी पुन्हा

0: एकदा मूळ मूल्याकडे वळताना दिसत आहे. शाडूच्या मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, कागद आणि कापडापासून केलेली सजावट, निर्माल्याचं योग्य व्यवस्थापन आणि तलावामध्ये विसर्जन आणि याबरोबरच पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव, एक गाव एक गणपती आणि डीजे मुक्त विसर्जन मिरवणूक यासारख्या संकल्पना आता अनेक ठिकाणी राबवल्या जात आहेत.
1: हो, आणि ढोल ताशा पथकांमध्ये सुद्धा आजच्या तरुणांचा वाढता सहभाग ही सुद्धा पारंपरिक संस्कृतीशी जोडले राहण्याची एक सुंदर झलक आहे. शिस्तबद्ध पद्धतीनं पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांचं आगमन हे सुद्धा नक्कीच कौतुकास्पद आहे ना.
0: थोडक्यात सांगायचं झालं तर घरगुती चौकटीतून सुरू झालेला गणेशोत्सव सार्वजनिक झाला, राजकीय सामाजिक क्रांतीचा साक्षीदार बनला आणि आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जागतिक स्तरावर पोहोचला आहे. स्वरूप बदललं तरी बाप्पाबद्दलची श्रद्धा आणि आपुलकी आजही तीच आहे.
1: अगदी बरोबर बोलीस बघ सोनाली. उत्सव छोटा असो वा मोठा, घरगुती असो वा सार्वजनिक, त्यात मिळणारा आनंद, एकत्र येण्याची ती ओढ आणि बाप्पाच्या आगमनानं येणारा तो जिवाळा आजही तसाच कायम आहे.

0: गणेशोत्सवाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मेळ. आजच्या पिढीचा सहभाग गणेशोत्सवामध्ये होण्यासाठी अनेक मंडळं आणि कुटुंब विविध उपक्रम राबवतात. गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुलांना आरती, अथर्वशीर्ष, पारंपरिक खेळ, संस्कृती आणि कलांची ओळख करून दिली जाते. तर दुसरीकडे सोशल मीडिया, डिजिटल निमंत्रण, ऑनलाईन आरती आणि विविध डिजिटल माध्यमांमुळे गणेशोत्सवाचं स्वरूप अधिकाधिक आधुनिक होत चाललं आहे.
1: हो, तंत्रज्ञान आलं, माध्यमं बदलली, पण गणपती बाप्पावरची श्रद्धा मात्र तशीच राहिली. कारण